बैसे इंदिरा ने यू लाशी गिथंग देंची तो रुकचू किनोरिंग प्रोग्राम वक्ता हुन्नाचे हुन बुधारंग में आहे छुक्षे तेसा आऊं इजाजत के किनाचे नु नमस्कार।